आनंद, ओ तेरी टेक जपो गुरमंत, तेरी टेक तरिए भव सागर, राखण हार पूरा सुख सागर, तेरी टेक नाही भव कोए, अंतर जामी साचा सोए।